मंडी नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री कसं काय मंडली कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सो मंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरेंज फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडली कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा आहे कुठलंही निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा संकोच करायचं नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजवर नाहीतर फोन सुद्धा करा ओनकात संदिकात स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड चालू आहे आणि आज रविवार 17 मे आहे जरी थंडी आहे थोडीशी तरी आम्ही साथ देणार आपल्या सगळ्यांना 90 ते 10 AM कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत बाप्पाच्या आशीर्वादानेच ऐकूया बाप्पा नादखुला

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एव्हरीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी हा वीकेंड हलुवारपणी जगायचा आहे आनंदात जगायचा आहे असं म्हणतात मंडळी हो की सुख असो किंवा दुःख जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्याआधी आनंदात जगा सात जन्म कुणी पाहिलेत एकच जन्म मिळाला आहे तोच आनंदात आणि प्रेमाने जगूया जवेद आली आणि सोनाली सोनवणी यांची सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया कसं तरी होतंय

रसिक मंडळी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. शिवम पाठक आणि आशिष पाटील यांच्याच मधुर आवाजात माय भवानी या गीताची मागणी केलेली आहे. फो रवीना हरी, आज यांचा वाढदिवस आहे तेव्हा अनेक अनेक शुभेच्छा. ऑरिम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने शुभेच्छा पाठवित आहे पती अजय. आनंदी मुलगी कृष्णा, मुलगा कविलेश, सर्व हरी परिवार ऑफ ओयता अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे आणि सासूबाई सुद्धा आनंदी यांच्याकडून शुभेच्छा पाठवित आहे.

रसिक मंडळी मधुर शिंदे आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात हे भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया. इथे आवडून फ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रमामध्ये गोंधळ गीताची मागणी केलेली आहे गोंधळ माय माऊलीचा, आणि विशेष डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू श्री वासन गणपत ऑफ बुबासन. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागच्या रविवारी साजरा करण्यात आला अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे मुलगा तनेश, एदन आणि कैला आणि सर्व परिवार सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

रसिकमंडळी हर्षवर्धन बाबरी सायली कांबळी आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात अप्रतिम गाणं आहे प्रीतीच्या नाद खुला आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फॉर विश मी बाबिया ऑफ एस्पिरन्स आज तिचा वाढदिवस आहे तेव्हा आवडीन फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे आणि विशेषतः यांचं बाबा आई भाऊ आणि सर्व परिवार तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे

0: कसकाय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसकाय मंडळी।
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: मंडियो कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3 कसं काय मंडळ कार्यक्रम चालू आहे। सुमारे हाफ एन अवर रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता। अप्रतिम वीकेंड चालू आहे, आम्ही साथ देतो। 10 पर्यंत डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता, मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250 6200, फोन सुद्धा करा ऑन का चौदे का थॉमस व संजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी। अरी आंबेडकर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया फुलवंती।

रसिक मणि कुठे असाल तुम्ही? घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा और एम फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. बेला शिंदे यांची समुद्र आवाजात ही जवानी कच्ची आणि विशेषतः डेडिकेटेड इन सॉन्ग टू आदर्श. आज त्याचा वाढदिवस आहे, अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे ऑन बिहाफ ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम आणि ऑर एम फ्री. तसेच शुभेच्छा पाठवित आहे बाबा रवीन, आई जयश्री, अक्षय, दविशा, तन्वीर आणि सर्व नावजी परिवार. बुबासन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

संजोडा रोड यांची सुमधुर आवाज आहात. शेकी शेकी आणि विशेषतः डेडिकेटेड इन दिस सॉन्ग टू आपलाच भाऊ आहे दितीश कृष्णप्पा ऑफ माल्टा आणि यांचे सर्व परिवार जे आहेत कृष्ण परिवार ऑफ दागोचिया यांच्या सर्वांसाठी स्पेशल गाणं शेकी शेकी.

धन्यस म्हणू हो हिवाळा सुरू झालेला आहे थंडीचं वातावरण आहे आणि या वातावरणात हवामानात गरम गरम चहा तर व्हायलाच पाहिजे पकोडे तर व्हायलाच पाहिजे एकदम वीकेंड तर एकदम लय भारी असणारच आणि ह्या गीताचा आस्वाद घेता घेता आदर शिंदे आणि आनंदी जोशी यांचे सुमधुर आवाजात नाचणारा नाचू शकता सुद्धा बिंदास

0: फल चांदनी
1: कसं काय मंडळी
2: कसं काय मंडळी
3: कसं काय मंडळी
4: कसं काय मंडळी
5: कसं काय मंडळी
6: The best songs on the radio. This is my only favorite station.
7: RM3 Manoranjan Radio.

आणि येस म्हणे वीकेंड म्हटलं तर टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं नाही सुद्धा तेव्हा एन्जॉय दिस सॉन्ग. हर्षवर्धन बावरे सोनाली सोनावणे यांची समुद्र आवाजात लय भारी दिसते आपलं मूड एकदम लय भारी आम्ही करणार आहोत नक्कीच.

सुंदर पद्धति ने कार्यक्रम की सुंदर सांगता करूया बर का मंडी हो रोहित रहूत आणि सोनाली सुनवणी यांची सुमधुर आवाजात सुंदर हे अप्रतिम गाणं आहे. आणि येस म्हणू आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड हॅपी संडे टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.